आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू, विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत। रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला 4 सुवर्णपदकं, जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताची उल्लेखनीय कामगिरी। फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा ऐतिहासिक विजय आणि राज्यात पुढच्या 5 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज। सविस्तर बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। हे अधिवेशन पुढील महिन्याच्या 13 तारखेपर्यंत चालणार आहे। या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि संमतीसाठी मांडली जाणार आहेत। दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला 40 राजकीय पक्षांमधील 50 अधिक नेते उपस्थित होते। बैठक सुरू होताच नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या सहभागावरून विरोधी पक्षांनी बैठकीतून प्रतिकात्मक सभात्याग केला। त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिले। या बैठकीनंतर प्रसारमाध्यम

0: माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याचं आवाहन केलं. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यातल्या धर्मपुरी इथं आगमन झालं. यावेळी पोलीस बँड पथकानं भक्तिमय धून वाजवून पालखीचं उत्साहात स्वागत केलं. प्रशासनाच्या वतीनं पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते. वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी पालखी तळावर मोठी गर्दी केली होती. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सोलापूर इथं आषाढी वारीतील सुविधांबाबत आढावा घेतला. त्यांनी दर्शन रांग, वाळवंट, भक्तिसागर आणि चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी केली. स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना त्यांनी केल्या. पंढरपूर नगरपरिषदेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीर्थक्षेत्र विकास, स्कायवॉक आणि दर्शन मंडप तसंच शहरातील अन्य कामांसाठी एकंदर 671 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये माऊली स्कॉड ही संकल्पना राबवण्यात येत आहे. वारीदरम्यान होणाऱ्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना राबवण्यात येत आहे. जगन्नाथपुरी इथल्या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यात काल ठिकठिकाणी रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात इस्कॉनतर्फे आयोजित रथयात्रेत अनेक भाविक सहभागी झाले होते. बीड शहरातही काल रथयात्रा काढण्यात आली. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच 4 सुवर्णपदकं पटकावत भारतानं इतिहास घडवला आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं 10 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 58व्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर चिल्लर आणि तेलंगणचा संदीप कुची यांनी ही कामगिरी केली आहे. या स्पर्धेत 93 देशातील 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. देशनिहाय पदक तालिकेतही भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. भारतानं 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. लिथुआनियात झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या भाव्या गुमालनं सुवर्ण पदक मिळवलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 78 देशातील 307 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2026-27 हंगामासाठी आंबा पिकाकरता फळ पीक विम्याचा हप्ता प्रति हेक्टर 13,600 रुपयांऐवजी 8,500 रुपये करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. विमा संरक्षण कालावधीही 15 मे वरून 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच या योजनेत प्रथमच नारळ आणि सुपारी या पिकांचाही समावेश करण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं. मराठी शाळा टिकाव्यात यासाठी नाशिक महापालिकेनं नाशिक शहरातील सर्व शाळांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकारांना ही माहिती दिली. शहरातील एकंदर 350 शाळांना याचा लाभ मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हिंगोली जिल्ह्यात जून महिना कोरडा गेल्यानं रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्ह्यातील खरीपच्या एकूण प्रस्तावित क्षेत्रापैकी 3,12,774 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 88.37% पेरण्या पूर्ण झाल्या. यात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली असून 2,58,609 हेक्टर क्षेत्रावर ती पेरणी पूर्ण झाली. कापूस, ज्वारी, मूग, उडीद, तूर, तीळ या पिकांच्या लागवडीचे प्रमाण मात्र घटले आहे. हळद या पिकांची लागवड झाली आहे. पावसाने दडी मारल्याने पिका माना टाकत होती, त्यामुळे दुबार पेरणीची भीती व्यक्त होत असतानाच पावसाने हजेरी लावल्याने ते संकट टळले. परंतु पावसाच्या सरासरीने मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 218 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तुर्तास पिके वाचली असली तरी बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
0: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचं पथक 2 महिन्यानंतर पुन्हा लातूरमध्ये दाखल झालं आहे. तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याच्याशी संबंधित आरसीसी क्लासेसमध्ये चौकशी केली. सीबीआयकडून चौकशीच्या नेमक्या कारणाबाबत कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचं बियाणं न उगवल्याप्रकरणी 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात लाखो हेक्टरवरील सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. दारव्हा, बाभुळगाव, दिग्रस, आर्णी आणि यवतमाळमध्ये बूस्टर, पार्श्वजेनेटिक्स आणि विगर कंपन्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. प्रयोगशाळेच्या पडताळणी अहवालात या कंपन्यांचं बियाणं अप्रमाणित असल्याचं निष्पन्न झालं आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत गांधी विचारांचे समर्थक डॉ कुमार सप्तर्षी यांचं पार्थिव आज सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कुमार सप्तर्षी यांचं शनिवारी निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि मालिका 2-1 अशा फरकानं जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकात 7 बाद 360 धावाच करता आल्या. रोहित शर्मानं केलेली शतकी कामगिरीही भारताला विजय देऊ शकली नाही. फिफा विश्वचषकाच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून स्पेननं विजेतेपद पटकावलं आहे. न्यूयॉर्कमधल्या न्यू जर्सी स्टेडियमवर झालेला 90 मिनिटांचा अत्यंत चुरशीचा आणि तणावपूर्ण सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनचा बदली खेळाडू फेरान टोरेसनं 106व्या मिनिटाला गोल केला आणि 16 वर्षांनंतर स्पेननं ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र स्पेननं अंतिम सामना जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचं लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाचं जेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी विश्वचषक विजेतेपद आपल्या नावावर करणारा स्पेन हा पहिला देश ठरला आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव करून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पी व्ही सिंधूचं अभिनंदन केलं आहे. भारतीय बॅडमिंटनसाठी सिंधूनं एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा, मिरज आणि तासगाव तालुक्यात काल दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रत्नागिरी जिल्ह्यातही काल पाऊस पडला. खेडमधील जगबुडी नदी अद्याप इशारा पातळीच्या वरूनच वाहत आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पुढच्या 5 दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. पुणे आणि सातारा घाट परिसर तसंच रायगडमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू. विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत. रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला 4 सुवर्णपदकं. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताची उल्लेखनीय कामगिरी. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा ऐतिहासिक विजय आणि राज्यात पुढच्या 5 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, सुप्रभात। आपण ऐकत आहात 101.1 मेगाहर्ट्झ एफएम गोल्ड प्रसारण सेवा। मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर, आणि आजच्या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा।

मंडळी कार्यक्रम सुरू झालाय मनस्पर्शी आणि मी आहे रश्मी महांबरे आपल्याबरोबर. आजच्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आणि आजच्या दिवसाच्या आपल्याला अनेक शुभेच्छा. आजचा दिवस मनाप्रमाणे जाओ ही सदिच्छा. आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड प्रसारण सेवा. मनस्पर्शी या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आहेत आपले फोन नंबर. तेव्हा नक्की सहभागी व्हा. आणि कसे आहात आपण सगळे? स्वस्थ आणि मस्त ना? खुश रहा, आनंदी रहा आणि इतरांनाही खुश ठेवा. काळजी घ्या आपली आणि इतरांची, कारण काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही.

मनस्पर्शी या कार्यक्रमात असतील काही ताज्या घडामोडी आणि त्याचबरोबर दिनविशेष आणि आपली ही साथ तितकीच महत्त्वाची. आपले फोन नंबर आपल्याला माहिती आहेत, आपणही नक्की या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM गोल्ड बरोबर.

नमस्कार, मी केदार शिंदे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। जुन्या आठवणी आणि नवी जुनी गाणी, नक्की आनंद घ्या। ऐकत रहा FM गोल्ड।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: सर, पर्सनल लोन ऑफर आहे,
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर, फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार, हे सुद्धा ब्लॉक. यार, कितीदा ब्लॉक करू?
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू?
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस, फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAIDND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाउनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
4: खरं तर ह्या सगळ्या सूचना आपल्यासाठी असतात आणि त्याचं पालन करावं अशी अपेक्षा असते.

कारण अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि मग सायबर क्राईम होत असतात, त्यामुळे ज्या जितक्या सुखसोयी आपल्याला मिळतात त्याचा कसा वापर करावा आणि गैरवापर कसा टाळावा या सगळ्या गोष्टींच्या या सूचना खूप आवश्यक असतात. मंडळी, आज भारतीय स्वातंत्र्यातील महान क्रांतिकारक, बंगाल प्रांतातील ओरी गावात जन्मलेले बटुकेश्वर दत्त यांचा स्मृतिदिन. महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांची थोर क्रांतिकारक भगतसिंग यांच्याशी ओळख झाली. बॉम्ब बनवण्याचं तंत्र त्यांनी आत्मसात केलं आणि आग्रा इथे बॉम्ब बनवण्याचा कारखाना गुप्तपणे चालू केला. लाहोर येथे सायमन आयोगाविरुद्ध निदर्शनं केली. 8 एप्रिल 1929 रोजी त्यांनी संसदेच्या सभागृहात बॉम्ब फेकले, हवेत गोळीबार केला, निषेधपत्रकं भिरकावली, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत ते सरकारच्या स्वाधीन झाले. असे अनेक देशभक्त क्रांतिकारी आपल्यासाठी लढले, झगडले आणि म्हणूनच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. प्रकाश कुलकर्णी, कृष्णा बांगारे सर, वसंत पारुंडेकर आणि कल्याणहून सुहास पांडे यांचाही फोन होता. आपणही नक्की या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची ही रचना होती मंडळी आपल्यासाठी. 10:23 होत आहेत, आपण ऐकत आहात कार्यक्रम मनस्पर्शी 101 MHz FM गोल्ड वर. 1969 आजच्याच दिवशी

यशस्वीरित्या उतरणारं फोटो पाठवणारं ते पहिलंच अंतराळयान. वातावरण, हवामान, तिथे काही जीवनाच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत का याच्या शक्यता तपासणं, त्याचं आयुष्य खरं तर 90 दिवसाचं होतं म्हणजे त्या यानाचं. पण त्या यानानी तब्बल 6 वर्षापेक्षा जास्त काळ वेगवेगळा डेटा आणि फोटो पाठवले. सांगायचा उद्देश असा की अशा सगळ्या मोहिमेंसाठी अनेक शास्त्रज्ञ रात्रंदिवस मेहनत करत असतात, अभ्यास करत असतात आणि त्याच्यातून अनेक गोष्टी निष्पन्न होत असतात, अनेक शोध लागत असतात ज्याचा मानवाच्या फायद्यासाठीच उपयोग केला जात असतो.

दहावाजून 31 मिनिटं होतात. मंडळी आणि मनस्पर्शी कार्यक्रमात काही ताज्या घडामोडींबद्दलही आपण बोलतो आहोत आणि आपणही या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आहेत आपले फोन नंबर. आणि शनिवार रविवार आणि सुट्टीचे दिवस त्यातून पावसाळ्याचा मोसम असं सगळं कॉम्बिनेशन एकत्र आलं की निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणी असते वेगवेगळ्या गडांवर चढाई करण्यासाठी जाणं किंवा धबधब्यामध्ये भिजण्यासाठी जाणं. थोडक्यात काय तर निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा आनंद किंवा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन आनंद लुटणं ही सगळी पर्वणीच असते. पण असं सगळं करत असताना थोडीशी काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण कित्येकदा आपण ट्रेकिंगसाठी जातो आणि ज्यांना माहिती असते किंवा ज्यांना सवय असते ते मात्र कशा प्रकारे गड चढायचा किंवा टेकडी चढायची याची त्यांना माहिती असते. नवीन जाणारी मंडळी मात्र चढाई करताना एकमेकांना हात देऊन वरती चढतात पण उतरताना अनेक जण फटाफट उतरून येतात आणि काही मंडळी मात्र रस्ता चुकतात. मग जंगलात रस्ते शोधायचे कसे, रान भुलवते, इकडे जातो तिकडे जातो आणि अनेकदा अशा गोष्टीतून काही विपरीतसुद्धा घडू शकतं. त्यामुळे जर ट्रेकिंगसाठी जात असाल तर योग्य ते मार्गदर्शन तुम्ही घ्यायला हवं आणि आपल्याबरोबर जी तज्ज्ञ व्यक्ती असते, जी माहितगार व्यक्ती असते किंबहुना तिथल्या स्थानिक एखादी व्यक्ती ग्रामस्थ असेल ज्यांना त्या भागाची चांगली माहिती असते तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकायला हव्यात, सूचनांचं पालन करायला हवं. कारण खाली तर रस्ता दिसतोय, तिथेच तर पोचायचं आहे असं म्हणता म्हणता वरून दिसणारा रस्ता झाडीत गेल्यानंतर दिसेनासा होतो आणि मग आपण कुठेतरी गायब होतो. मग सगळी शोधाशोध आणि आपल्यालाही त्रास आणि इतरांनाही त्रास. असं न करता कुठल्याही गड्यावर किल्ल्यावर धबधब्याकडे जर आपण जात असाल निसर्गाचा आनंद घ्या, मजा लुटा, पण आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नाही याची काळजी मात्र घ्या.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। ऐकायचा गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा, FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगीच बहाणा। 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे,
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो।
1: सर फ्री ट्रिप टू दुबई,
2: यार हे सुद्धा ब्लॉक। यार कितीदा ब्लॉक करू,
3: फक्त फोनवरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो।
2: मग काय करू,
3: कॉल उचल आणि मग ट्राय DND ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट। बस फक्त काही सेकंदांचं काम,
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील।
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते, फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे। TRAI DND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाउनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।
4: PM जय, अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: 10:39 होत आहेत मंडळी आणि आपण ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा मनस्पर्शी कार्यक्रमात. मी आहे रश्मी महांबरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM गोल्ड बरोबर. नितेश बोर्ले भुलेश्वरहून आपल्या संपर्कात आहेत. अरविंद कुलकर्णी इचलकरंजीहून आपल्याला फोन करत आहेत. तर संतोष शिंदे दीपा पालकर यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. त्या म्हणतात की आम्ही मात्र ट्रेकला जाताना वाटाड्या बरोबर घेतो आणि तुम्ही सांगता तशा घटना बऱ्याचदा घडतात. खरंय, कुणाच्या तरी दिशादर्शनात आपण जर एखादी गोष्ट केली तर नक्कीच आपल्याला ती अधिक फायदेशीर ठरते. पण कित्येकांना आपणच आपला मार्ग चोखाळायचा असतो आणि मग त्यावेळी अनेक खाचखळग्यातून धोके म्हणा जी ज्या काही गोष्टी असतील त्यांना सामोरं जात आपल्याला पुढे जायला लागतं. किती काही असलं तरी हे जीवन आहे आणि त्याच्यात चढ उतार हे येणारच. मग निराश होऊन न जाता रोज येणारा दिवस हा नवीन आहे असं म्हणून त्याला पुन्हा एकदा नव्या जोमानी सामोरं जायला हवं. उद्या काय असणार आहे आपल्याला माहिती नसतं, पण तरीही आनंदाने उत्साहाने आणि तितक्याच सतर्कतेने या नवीन दिवसाची सुरुवात करायला हवी. खरं तर फुटबॉलचा सीझन आहे किंवा जोर सुरू आहे, पण हे क्रिकेटच्या जीवनावरचं छानसं गीत आपल्यासाठी.

हिरवळीवर खेळताना सभोवार पहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खुजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही।

सुनील गावस्कर यांच्या स्वरात हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी आणि 10:46 होतात. आपल्या सगळ्यांच्या सहभागातून कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात. आणि आता सणांचा मौसम येतो, एकामागोमाग एक अनेक सण येतील, पण त्याचबरोबर पाऊस यावा म्हणूनही आपण पुन्हा एकदा आराधना करतोय, कारण त्याची आता पुन्हा एकदा आपण सगळे वाट बघतोय. आभाळ भरून येत आहे आणि पुन्हा एकदा त्याची प्रतीक्षा आहे, त्यामुळे हा पाऊस लवकर यावा असंही आपल्या सगळ्यांना वाटतंय. तर नक्कीच लवकर येईल हा पाऊस अशी आशा करूया. आणि या पावसाच्या आगमनाने पुन्हा एकदा सगळं जे नवं चैतन्य आहे ते आपल्या सगळ्यांना मिळेल, कारण या पावसावर अनेक गोष्टी अवलंबून असतात, वर्षभराच्या सगळ्या बेगमी अवलंबून असतात. पाण्याचा साठा असेल, शेती करण असेल किंवा इतरही अनेक गोष्टी या पावसाच्या आगमनावरच अवलंबून असतात. भलेही कधीकधी अतिवृष्टी होते, त्रास होतो, पण पाणी म्हणजे जीवन आणि पाऊस येणं हेच आपल्यासाठी योग्य असतं. मुंबईसारख्या शहरात पाणी पुरवठा करणारी जिथे अनेक धरणं आपल्याकडे आहेत, अप्पर वैतरणा, मोडक सागर, तांसा, मध्यवर्त वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी, या सगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी पाण्याचा साठा असला तरीही अजूनही तो जितका आवश्यक आहे तितका नाही आहे. त्यामुळे खरंच पावसा लवकर

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता।
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, शुभ सकाळ आणि आपण ऐकत आहात 106 मेगाहर्ट्स FM गोल्ड प्रसारण सेवा। मी आहे रश्मी महामरे आपल्या बरोबर आणि कार्यक्रम सुरू करूया युवा तरंग।
2: पावसातली सहल, मज्जत डोंगर चढायचा,

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत मंडई आपल्यासाठी 11:08 होत आहेत आणि कार्यक्रम सुरू झाला युवा तरंग. युवा तरंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. आपण एकदा 100.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. पंचेचाळीस 15 41 आणि 45 35 हे आहेत आपले फोन नंबर आणि आपणही या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हायचं आहे तेव्हा या फोन नंबरवर आपण संपर्क साधू शकता.

युवा तरंग या कार्यक्रमात छानसा विषय आहे आपल्यासाठी मंडळी, की आपण सगळ्यांनाच मोटार गाडी किंवा जी काही आपली चार चाकांची गाडी असते ती खूप आवडते. तर युवा आणि मोटार गाडी यांचा संबंध किंवा यांच्याशी संबंधित अनेक गोष्टींबद्दल आज बोलणार आहोत आपण आजच्या या कार्यक्रमात. आपण या कार्यक्रमात नक्की सहभागी होऊ शकतो.

0: नमस्कार, मी बेला शेंडे, ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड वाहिनी.
1: एफएम गोल्ड वाहिनीवर आपण ऐकत आहात युवा तरंग हा कार्यक्रम. मी आहे रश्मी महांबरे आपल्याबरोबर आणि आपण आहात एफएम गोल्ड बरोबर. 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आहेत आपले फोन नंबर आणि आपणही या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हायचं आहे. युवा तरंग आणि युवकांचा आणि मोटार गाडींचा काय कसा संबंध आहे किंवा त्याच्याशी निगडीत अनेक मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत. कारण 20 जुलै 1903 म्हणजे आजच्याच दिवशी 1903 फोर्ट मोटर कंपनीने पहिली मोटरगाडी बनवली होती. आपल्या सगळ्यांनाच माहिती की सामान्यत 4 चाकं असणारी आणि साध्या रस्त्यावरून चालणारी स्वयंचलित वाहनाला मोटार गाडी असं म्हणतात. वैयक्तिक आणि सार्वजनिक प्रवासासाठी याचा वापर होतो आणि सध्या बाजारात पेट्रोल, डिझेल, CNG किंवा आणि एक चौथा प्रकार आहे अशा अनेक प्रकार पर्यायामध्ये ही मोटरगाडी उपलब्ध आहे. तुम्हाला कोणत्या इंधनावर चालणारी गाडी अधिक आवडते हे मला तुम्ही कळवायचेत. आत्ता मी सांगितलं तसं पेट्रोल, डिझेल, CNG आणि अजून एका प्रकारच्या इंधनावर ही मोटरगाडी चालते, तर तुम्हाला कोणत्या इंधनावर चालणारी गाडी अधिक आवडते.

तर मंडळी, इंग्रजीत प्रचलित असणारा जो शब्द आहे ऑटोमोबाईल, ज्याला आपण स्वयंचलित असं म्हणतो, हा ग्रीक शब्द ऑटो अर्थात स्वयं आणि फ्रेंच शब्द मोबाईल अर्थात चालणारी या दोन शब्दांचं मिश्रण आहे. ऑटोमोबाईल स्वयंचलित, आणि या शब्दावरून 1880 ते 1890 दशकात ही हा शब्द प्रचलित झाला आणि नवीन मोटार कार तयार झाली. नवीन मोटार कार खरेदी करत असताना बऱ्याचदा आपण त्याची किंमत, त्याचं डिझाईन हे तर बघतोच, पण त्याच्याबरोबर मायलेज किती देणार आणि इतर अनेक फीचर्स त्याच्यात काय काय आहेत याची सुद्धा तुलना केली जाते. कारण ती खूप महत्त्वाची गोष्ट असते. कारण पुन्हा विषय इंधन. सध्या बाजारात जे इंधनाचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत, पेट्रोल, डिझेल, CNG आणि अजून एक प्रकार आहे, तर या पर्यायामधला तुम्हाला कोणत्या इंधनावर चालणारी गाडी आवडते असं मी आपल्याला विचारलंय, तर तुम्ही माझ्यापर्यंत नक्की कळवू शकता. आपले फोन नंबर तुम्हाला माहिती आहेत.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि

0: आशा भोसले यांच्या स्वरात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी.
1: जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू?
3: फक्त फोनवरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू?
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. टी आर ए आय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

म्हणजे बघा, पूर्वी कसं असायचं की आपण एक ठराविक वयाचा टप्पा गाठल्यानंतर, ठराविक इन्कम झाल्यानंतर आणि त्यानंतर मग एक प्रेस्टिज म्हणून गाडी घेतली जायची. पण आज तसं नाही आहे. तरुणाईचे विचार वेगळे आहेत आणि अगदी वेगवेगळ्या प्रकारचे कार लोनसुद्धा उपलब्ध आहेत. आजचे तरुण केवळ वाहन चालवण्यापुरताच मर्यादित विचार करत नाहीत. ऑटोमोबाईल क्षेत्रातलं करिअर, अत्याधुनिक तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहनं, सुरक्षितता या सगळ्यांकडे ते विशेष लक्ष देतात. तरुणांना अगदी बॅटरी तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक्स या सगळ्याच गोष्टींमध्ये रस असतो. त्याची त्यांना माहितीसुद्धा असते. या क्षेत्रामध्ये काय काय बदल होत आहेत हे माहीत असतं. रोजगाराच्या नवीन संधी काय निर्माण होत आहेत हे सुद्धा त्यांना माहिती असतं. आणि त्यामुळे येणाऱ्या नवीन गाड्यांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनसुद्धा वेगळा असतो. मिलिंद टिपणीस आपल्याशी बोलले आणि ते मात्र म्हणाले की पेट्रोलवर चालणारी गाडी मला आवडते. तर प्रल्हाद महाडदळकर आपल्याला बँड्राहून सांगतात संपर्क करून की CNG वर चालणारी गाडी त्यांना आवडते कारण त्यातून धूर निर्मिती होत नाही. वेगवेगळे इंधन पर्याय आपल्याकडे आहेत, पेट्रोल, डिझेल, CNG, आणि अजून एक पर्याय आहे तो कोणता आणि तुम्हाला कोणत्या इंधनावर चालणारी गाडी अधिक आवडते हे माझ्यापर्यंत नक्की कळवा.

तर मंडळी, मोटरगाडी आणि युवा यांचा संबंध आजच्या काळात अगदी जवळचाच आहे आणि त्याचप्रमाणे तो महत्त्वपूर्ण सुद्धा आहे.

नमस्कार, मी केदार शिंदे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। जुन्या आठवणी आणि नवी जुनी गाणी, नक्की आनंद घ्या। ऐकत रहा FM गोल्ड।

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा। FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगीच बहाणा। 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
1: 11:39 वेळ मंडळी, आपण ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा, युवा तरंग। या कार्यक्रमात मी आहे रश्मी महामरे आपल्या बरोबर, आणि आपण आहात FM गोल्ड बरोबर। 45:15 41 34 आणि 45:15 41 35 हे आहेत आपले फोन नंबर। आणि मी आपल्याला विचारलंय की ज्या सध्या बाजारात गाड्या आहेत त्या पेट्रोल डिझेल CNG आणि त्याशिवाय इतर एका इंधनावर चालणाऱ्या अशा गाड्या आहेत, तर आपल्याला कोणत्या प्रकारची, कोणत्या इंधनावर चालणारी गाडी आवडते। गिरीशमुळे अहिल्यानगरहून आपल्याला कळवत आहेत की पेट्रोलवर चालणारी गाडी आवडते। संजय गांधी परेलहून आपल्याला कळवत आहेत की पेट्रोलवर चालणारी गाडी आवडते। तर दीपा पालकर सांगतात की माझ्या मैत्रिणीकडे इलेक्ट्रिक व्हेकल आहे आणि ती खूप छान आहे, आवाज येत नाही त्या गाडीचं। अरुण सोमवंशी जळगावहून आपल्याला सांगतात सूर्यप्रकाशावर चालणारी गाडी त्यांना आवडेल। नक्कीच, आणि तीही एक वेगळा ऊर्जा स्त्रोत आहे आणि त्याचाही आता विचार करणं खूप आवश्यक आहे। तरुणाई म्हटलं की गती म्हणजेच स्पीड हे समीकरण ठरलेलं आहे। तरुणाई आणि स्पीड, त्या त्या वयात त्या त्या गोष्टींचं आकर्षण नक्कीच असतं। आणि

0: असायला सुद्धा हवं, नाही का? कारण
1: ते त्या त्या वयाचं प्रतीक असतं. लगबगिनी जाणं, काहीतरी पटापट करणं, धावपळ करणं, या सगळ्या गोष्टी तरुणाईला असतात आणि म्हणून स्पीडचं, गतीचं आकर्षण तरुणाईला असतं. आपणही अनेकदा बघतो की धुवाधार कधी ना कधीतरी, जेव्हा आपण त्या तरुण वयात असाल तेव्हा अशी धुवाधार ड्रायव्हिंग म्हणा किंवा गाडी चालवणं केलं असणार. मी काही त्याचं समर्थन करत नाही आहे, पण हे साहजिक आहे. त्यामुळे स्पीड नियंत्रण आणि अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी मोटार वाहन कायद्याची कठोरपणे अंमलबजावणीसुद्धा केली जाते. कारण आपण म्हणतो तसं काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही. अनेक कायदे आणि नियम केले आहेत आणि ते पाळण्यासाठी म्हणूनही, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणूनही अनेक अधिकाऱ्यांचीसुद्धा नेमणूक केलेली असते, पण अशा गोष्टी होत असतात. आणि वाहन जेव्हा आपण चालवतो तेव्हा त्याच्यासाठी गती दिलेली असते, ते गतीदर्शकसुद्धा त्याच्यात असतो, एक इंडिकेटर असतो की आपण किती गतीने चाललो आहोत हे आपल्या लक्षात यावं. समोर कोणकोणते अडथळे आहेत हे वेळोवेळी सांगितलेलं असतं आणि निश्चित या सगळ्याची काळजी घेऊन आपण जर आपला प्रवास केला, कुठलाही प्रवास, जीवनाचा असेल किंवा कुठेतरी जाण्याचा असेल, तर तो अधिक सुंदर होतो.

0: इट्स हॅपनिंग बेबी.
1: सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या स्वरातले गीत मंडळी आपल्यासाठी. आणि चंद्रकांत पाटील वरळी कोळीवाडा इथून आपल्याला कळवत आहेत की पाण्यावर चालणारी गाडी जर असेल तर अधिक मजा येईल. सगळ्यांना असंच वाटेल नाही का की इंधन बचाव किंवा इंधनाचा खर्चच नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला समुद्रातून किंवा नदीतून प्रवास करावा लागेल आणि वल्हवत जावं लागेल. प्रकाश कुलकर्णी आपल्याला कळवतात की पेट्रोलवर चालणारी गाडी त्यांना आवडेल. काही थोडा वेळ आपल्याकडे आहे, आपणही कळवू शकता. पेट्रोल, डिझेल, CNG या व्यतिरिक्त अजून एक इंधनाचा पर्याय आहे आणि आपल्याला कोणत्या इंधनावर चालणारी गाडी अधिक आवडेल. विनापरवाना किंवा बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यास ₹5,000 ते ₹10,000 पर्यंत मोठा दंड आकारला जातो. 20 वर्षाखालील तरुणांना अवजड वाहन चालवण्याची परवानगी नाही, हेवी व्हेकल्स ज्याला म्हटलं जातं. नियम मोडल्यास वाहन जप्त होऊ शकतं. अतिवेग आणि स्टंटबाजी टाळून सुरक्षित वाहन चालवणं ही खरं तर काळाची गरज आहे आणि प्रत्येकाने आपली आणि इतरांची सुरक्षा लक्षात घेतली पाहिजे.

0: मंडई, तरुण पिढी आता पर्यावरणपूरक प्रवासाला प्राधान्य देते. जसं मी मगाशी म्हटलं की पेट्रोल, डिझेल, CNG आणि इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या गाड्या आता खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे आल्या आहेत. ई बाईक, ई कारचा वापर वाढताना दिसतोय. तसंच सौर गाड्या पण आता लवकरच सुरू होतील. चालण्यास सोपी, चालताना आवाज न करणारी, धूर न सोडणारी इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 नुसार मोटर वाहन विभाग पर्यावरणपूरक, आधुनिक आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेकडे वाटचाल करतोय आणि त्यासाठी हरित वाहतुकीला चालना दिली जाते. कारण साहजिक आहे की जो काही निसर्गाला, पर्यावरणाला कार्बन उत्सर्जनामुळे धोका होतो तो टाळावा, त्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि त्याचप्रमाणे पर्यायी जी काही ऊर्जा व्यवस्था, ऊर्जा स्त्रोत आहेत, त्यांचाही अवलंब करण्यासाठी म्हणून या गोष्टींचा वापर केला जातो. आपल्याला कोणत्या इंधनावर चालणारी गाडी आवडते हे लवकर कळवा. आपले फोन नंबर आपल्याला माहिती आहेत.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

11:55 होत आहेत मंडळी, आणि तरुणाई ह्या वाहनांशी इतरही अनेक गोष्टींशी संबंधित असते. वाहन तंत्रज्ञ ते बनवू शकतात आणि त्यातूनही आपलं करिअर सुद्धा घडवू शकतात. रसद आणि प्रवासी परिवहनातला एक दुवा बनू शकतात. स्वच्छ इंजिन, स्मार्ट डायग्नोस्टिक, यांत्रिक ज्ञान आणि त्याचप्रमाणे ब्रेकिंग सिस्टीम असेल, सस्पेन्शन असेल किंवा सर्व्हिसिंगच्या गोष्टी असतील, या सगळ्याचं ज्ञान मिळवून, यांत्रिक ज्ञान मिळवून, तांत्रिक कौशल्य आत्मसात करून, ग्राहक केंद्रित एखादा दृष्टिकोन तोही आत्मसात करून, या सगळ्याचं एक उत्तम मिश्रण बनून एखादी व्यक्ती, एखादा युवा एक योग्य टेक्निशियन किंवा मेकॅनिक बनू शकतो. यात सुद्धा अनेक कागदपत्रांच्या जमवाजमी किंवा हस्तांतरण, म्हणजे जॉब कार्ड असेल किंवा सर्व्हिस रिपोर्ट असेल, या सगळ्याची सुद्धा गरज असते. आणि अशा प्रकारे युवा आणि मोटरगाड्यांचं एक वेगळंच नातं वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. हे गीत आहे आपल्याबरोबर, आणि या गीताबरोबरच आजचा युवा तरंग हा कार्यक्रम इथेच संपेल. त्यानंतर आपण भेटणार आहोत पुढील कार्यक्रमात, रंजक सफरमध्ये, ज्यात आपण सफर करणार आहोत अवकाशाची.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, शुभ दुपार आणि आपण ऐकत आहात 106.1 मेगाहर्ट्स एफएम गोल्ड प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू करूया, रंजक सफर।

आणि कसं आहात म्हणजे आपण सगळे स्वस्थ आणि मस्त ना, खुश रहा, आनंदी रहा, इतरांनाही खुश ठेवा. काळजी घ्या आपली आणि इतरांची, कारण काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही. आजच्या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा आणि आजचा दिवस मनाप्रमाणे जाओ ही सदिच्छा. मस्त असा कार्यक्रम सुरू झाला आहे रंजक सफर आणि आपणही त्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आहेत आपले फोन नंबर. आजच्याच दिवशी पहिल्यांदा मानवानी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. आजचा हा कार्यक्रम त्याच गोष्टीच्या स्मरणात, अवकाशातील अनेक गोष्टी आहेत म्हणजे आकाश असेल, ग्रह, तारे, मेघ आणि इतरही अनेक गोष्टी आहेत, याच गोष्टींचा समावेश असणारी गीतं आपण ऐकणार आहोत या कार्यक्रमात. आपणही या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हायचं आहे. तुम्हाला जर एखादं असं गीत आठवत असेल तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवायचं आहे. अवकाशात असणाऱ्या अनेक गोष्टींचा समावेश असणारं किंवा एखाद्या गोष्टीचा समावेश असणारं गीत तुमच्या स्मरणात असेल तर ते नक्की माझ्या

तर मंडळी, रंजक सफर या कार्यक्रमात छानसा विषय आपल्यासाठी की अवकाश आणि त्याच्यात असणाऱ्या अनेक गोष्टी. खरं तर पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जे काही अमर्याद अशी जागा आहे त्याला आपण अवकाश किंवा स्पेस म्हणतो. मग यामध्ये चंद्र, सूर्य, ग्रह, तारे आणि अगणित अशा आकाशगंगांचा सुद्धा समावेश असतो. युरी गागरिन यांनी 1961 वास्कोट 1 या यानातून केलेली पहिली अंतराळ सफर मानवाच्या इतिहासातील मोठी एक क्रांती ठरली होती. अनेक श्रोते आपल्याशी संपर्कात आहेत. संतोष तुपशेंद्रे छत्रपती संभाजीनगर इथून, मेघना पोतनीस पेण इथून आपल्या संपर्कात आहेत, गणेश मगर मुंगी पैठण इथून, तर शुभलक्ष्मी मस्तकार यांनीही संपर्क साधलाय. आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता 4515-4134 आणि 4515-4135 हे आहेत आपले फोन नंबर. आणि आपल्याला सांगायचं आहे की अवकाशाच्या संबंधात असणारं एखादं गीत.

नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा। FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगीच बहाणा। 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। ऐकायचा गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा, FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगीच बहाणा। 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
1: मंडळी, अवकाश आणि त्याच्या पोटात असणाऱ्या अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी अनेक प्रवास किंवा अनेक अंतराळ मोहिमांचं आयोजन केलं जातं। अवकाश क्षेत्रात भारताने सुद्धा मोठी प्रगती केली आहे आणि भारतीय अंतराळ मोहिमा सुद्धा खूप चर्चेत असतात आणि यशस्वी सुद्धा झालेल्या आहेत। आज आपण अंतराळ किंवा त्यात असणाऱ्या विविध गोष्टींच्या संबंधितील गीतांचा आनंद घेत आहोत। तुमच्याही स्मरणात असं एखादं गीत असेल तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा। 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आहेत आपले फोन नंबर। 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा रंजक सफर कार्यक्रमात मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM गोल्ड बरोबर।

आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी, आणि अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. रमेश मुंबई सेंट्रलहून आपल्याला दुकानात मी काम करतो आहे आणि आपला कार्यक्रम ऐकतो आहे असं कळवत आहेत. तर मच्छिंद्रगिरी बुवा रवींद्र भाटकर कांदिवलीहून, अनंत राणे अलिबागहून, सीमा निनावे मंगला शेठ प्रमुख प्रमोद कारखानीस दिवा पालकर यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. मी आपल्याला विचारलं की अवकाशात अनेक गोष्टी असतात, सूर्य चंद्र ग्रह तारे तारका आणि इतरही गोष्टी असतात, तर त्याच्याशी संबंधित काही गाणी आपल्याला आठवत असतील तर. पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे नभ मेघाने आक्रमले म्हणजे अगदी आकाशात भरपूर ढग असतात, सफेद ढग कमी दिसतात पण काळे काळे पाऊस भरलेले ढग दिसतात. पण अशा जेव्हा ढगांचा सफर सुरू होतो तेव्हा त्यांच्याबरोबर वीजसुद्धा असते आणि त्याचीसुद्धा आठवण नक्कीच होते. हे छानसं गीत आहे मंडळी आपल्यासाठी.

संदीप खरे यांच्या स्वरातलं हे मस्त असं धुंद गीत होतं म्हणजे आपल्यासाठी. आणि मी आपल्याला विचारलं आहे की अवकाशात अनेक गोष्टी असतात, त्याचा विचार केला तर कुठलं गीत तुमच्या लक्षात येतं? खरं तर अंतराळात प्रवास करणाऱ्या कल्पना चावला या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर होत्या. त्याचप्रमाणे भारताच्या गगनयान मोहिमेचं महत्त्वसुद्धा अनन्यसाधारण आहे आणि मानवी आरोग्यासाठी, सुरक्षिततेसाठी, मानवाच्या कल्याणासाठी अनेक शोधांची निर्मिती अंतराळ प्रवासातून किंवा त्यासाठी केल्या गेलेल्या संशोधनातून झालेली आहे. पण जेव्हा आपण आकाश अवकाश या सगळ्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा कधी कधी ऊन आणि पाऊस एकत्र असला की सुंदर असं तोरण आपल्याला आकाशात बांधलेलं दिसतं, त्याला काय म्हणतात?

स्वप्निल बांदोडकर यांच्या स्वरात हे मस्त असं गीत मंडळी आपल्यासाठी. रती पेडणेकर आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. अनिल चिरलेकर चिरनेरहून सहभागी आहेत. उषा गायकवाड क्रमवंत संजीव कदम यांनी संपर्क साधला आणि आपणही काही थोडा वेळ आहे ते कार्यक्रमात नक्की सहभागी होऊ शकता. आपले फोन नंबर आपल्याला माहिती आहेत. निसर्ग आणि अवकाशाची सफर करणाऱ्या खगोलप्रेमींसाठी अनेक अशा दुर्मिळ संधी असतात किंवा आता तंत्रज्ञानाच्या युगात आपण वावरतो त्यामुळे अंतराळवीर अवकाशाची सफर इस्रोकडून अनेक फोटो शेअर केले जातात ते सुद्धा आपण बघू शकतो. वेगवेगळ्या प्रकारे कशाप्रकारे या अवकाशात भरारी घेतली जाते कोणत्या कारणासाठी किंवा त्याचा उद्देश काय असतो त्यातून काय साध्य होतं अशा अनेक गोष्टीसुद्धा सांगितल्या जातात. शाळा कॉलेजमधून अनेक विषय शिकवले जातात. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अवकाशाची झेप किंवा तिथे पोहोचण्यासाठी म्हणून अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि या सगळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. सहभागी होणाऱ्यांची संख्यासुद्धा चांगली असते.

शंकर महादेवन यांच्या स्वरात हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी. 12:53 होत आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या सहभागातून कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात. आमचा कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात नक्की कळवा. आता काही गीतं आहेत आपल्याबरोबर आणि त्याचबरोबर आजचा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महावरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज सकाळी लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. मान्सून असो वा मान्सून अधिवेशन सक्रिय असले तर फायद्याचे ठरतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं उभी आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
1: पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स, यानी हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट आए. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: देशाच्या विकासानं आता वेग घेतला असून संसदेतली सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकतं. राष्ट्राची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकानं सर्वोच्च न्यायालयात स्थिती अहवाल सादर केला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला. या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसद मार्च काढण्यात आला. मोठ्या संख्येने त्यात लोक सहभागी झाले. या मार्चसाठी या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली असून 5 मेट्रो स्टेशन्स बंद आहेत. मार्च करता आलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान संसदेतले विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधी मंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू केलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. काँग्रेस जनता पार्टीचे प्रतिनिधी केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती प्रवक्ता सौरभ दास यांनी दिली आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं होकार दिला आहे. गीतांजली यांची याचिका तातडीनं ऐकायला काल न्यायमूर्ती पुष्करणा यांनी नकार दिला होता. त्याविरुद्ध गीतांजली यांनी खंडपीठासमोर दाद मागितली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिकेने सलग 9व्या दिवशी एकमेकांवर हल्ले केले. अमेरिकेने नैऋत्य इराणमध्ये होर्मुझ शहरावर हल्ले केले तर इराणनं जॉर्डन, कुवैत आणि बहारीनवर हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे बुशहर प्रांतातल्या होर्मुझ या भागात वीज पुरवठा खंडित झालाय. या भागात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाचे तळ आहेत. इराणने डागलेली 3 क्षेपणास्त्र रोखण्यात जॉर्डनच्या हवाई संरक्षण यंत्रणेला यश आलं. मात्र चौथं क्षेपणास्त्र एका दुर्गम भागात पडलं असून

0: जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही असं जॉर्डननं सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि नॉर्थ आणि रोमानिया या तीन देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज त्या चिशिनाव इथं मॉल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करत आहेत. त्यानंतर त्या मॉल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रासू यांचीही भेट घेतील. मॉल्दोवातल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांची त्या संवाद साधतील. मॉल्दोवाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. मॉल्दोवानंतर राष्ट्रपती उद्या उत्तर मॅसेडोनियाला पोहोचतील. या दौऱ्यात त्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोडाना सिल्झानोवस्का दावकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रपती रोमानियाला जाणार आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात त्या रोमानियाचे राष्ट्रपती निकुशोर डॅन हंगामी प्रधानमंत्री इली बोलोसोन यांची भेट घेणार आहेत. कॅग भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कार्यालयाने इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्यानं तरुण अभ्यासकांसाठी देशव्यापी संशोधन लेख स्पर्धा आयोजित केली आहे. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांवर आधारित संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश स्तरावर स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे, तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येतील. महाराष्ट्रात आज झालेल्या दोन रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज कार आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले. विरूळ गावाजवळ झालेल्या या अपघातात अन्य काही जण जखमी झाले आहेत. माफ करा, विरूळ गावाजवळ आज पहाटे 3 च्या सुमाराला रस्त्यावरून चालणारा ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. नागपूर मुंबई प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पुढचे काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईत मानखुर्द इथं झालेल्या अपघातात आज सकाळी BESTI बस दुभाजकाला आदळल्यानं एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर अन्य 7 जण जखमी झाले. जखमींना राजावाडी आणि गोवंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झालंय. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ वैष्णोदेवी तसंच शिवखोडी यात्रा आजही स्थगित करण्यात आल्या आहेत. पुन्हा एकदा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांच्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित. CJP च्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली कडक सुरक्षा व्यवस्था. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सुपूर्द केला. इराण आणि अमेरिकेचे सलग 9व्या दिवशी परस्परांवर हल्ले. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: का एक गाना मैं आपको प्रोग्राम की शुरुआत में ही सुना चुकी हूँ, बहुत ही प्यारा था वो भी. वैसे अब जो गाना मैं आपको सुनाने वाली हूँ वो है साहेब बीबी और गुलाम फिल्म से. ये फिल्म 1962 में रिलीज हुई थी और इस फिल्म में जो गाना है वो एक बहुत ही खास मुकाम रखता है गीता दत्त के करियर में. वो इसलिए क्योंकि कहा जाता है कि गीता दत्त की आवाज में जिस तरह का मॉड्यूलेशन था वो उस दौर में बहुत ही कम जो गायिकाएं थी उनकी आवाज में हुआ करता था. तो इस गाने को मैं सुनाऊंगी, लेकिन उससे पहले थोड़ी सी बातें और उनके बारे में. अपने 25 साल के करियर में गीता दत्त ने 1400 के करीब गाने गाए और बहुत सारी भाषाओं में उन्होंने गाने गाए. उनकी गायकी के बारे में कहा जाता है कि गीता दत्त गानों में सिर्फ आवाज़ ही नहीं डाला करती थीं बल्कि इमोशंस भी डालती थीं. ये उनकी सबसे ख़ास बात थी. गीता की आवाज़ में मोहब्बत है, शरारत है, मदहोश करने की ताकत है और रुला देने वाला दर्द भी है. आज भी गीता के गाए जो गाने हैं वो कहीं टूटे दिलों पर मरहम जैसा

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनीषा कुलकर्णी यांचं गायन राग शुद्ध सारंग। विलंबित ख्यालाची बंदिश 3 तालात तपन लागी, द्रुत ख्यालही 3 तालातच आहे। अब मोरी बात, त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी, संवादिनी सुधांशु घारपुरे। मनीषा कुलकर्णी यांचं गायन राग शुद्ध सारंग।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मनीषा कुलकर्णी यांचं गायन आपण ऐकलं, राग शुद्ध सारंग. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची होती, संवादिनीची साथ केली सुधांशु घारपुरे यांनी. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय गायनाचा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.